नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मं नमस्तंग धर्मं नमस्तंग नामं नमस्तंग तामं नमस्तंग रीते नमस्तंग पीते नमस्तंग बाहे नमस्तंग ठाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग छेदे नमस्तंग गादे

रूपे नवास्तंग निर्कर्मे नवास्तंग निर्परमे नवास्तंग निर्देशे नवास्तंग निर्पेशे नवास्तंग निर्नामे नवास्तंग निर्कामे नवास्तंग निर्ताते नवास्तंग निर्काते नवास्तंग निर्दुहते नवास्तंग भूते नवास्तंग लोके नवास्तंग शोके नवास्तंग निर्तापे नवास्तंग थापे नवास्तंग निर्माने नवास्तंग निधाने नवास्तंग गाहे नवास्तंग बाहे नवास्तंग त्रिवर्गे नवास्तंग सर्गे नवास्तंग प्रभुगे नवास्तंग सजोगे नवास्तंग रंगे नवास्तंग भंगे नवास्तंग गम्मे नवास्तास्त्रमे नवास्तंग जलाश्रे नवास्तंग निराश्रे नवास्तंग जाते नवास्तंग अपाते नवास्तंग अमजभे नवास्तस्त अजभे अदेसंग अदेशे नवास्तंग अपेसे नवास्तंग निर्नामे नवास्तंग निर्वामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व भूपे नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्तास्त देव नमस्तंग अपेव नमस्तंग जनमे नमस्तंग सुभमे नमो सर्व गावने नमो सर्व पावणे नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग अभरणे नमस्तंग अमरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग कृतारंग नमो सर्वतंदे नमोस्त बंदे नमस्तंग निर्साके नमस्तंग निर्वाके नमस्तंग ह्रीमे नमस्तंग क्रीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्वसोखं नमो सर्वपोखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे

गुरु विट हो जिस दिया एह वडियाईया कहे नानक सुनहो संत शब्द धरो प्यारो साचा नाम मेराया धारो। वाजे पंच शब्द तिद घर सुभागे